पाठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।

सिद्ध साधक लिवलागी नाचे जिन गुरमुख बुद्ध विचारी खंड ब्रह्मांड त्रै गुण नाचे जिन लागी हर लिव तुम्हारी जी जंत सबे ही नाचे नाचे खानी चारी जो तुद भावे से ही नाचे जिन गुरमुख शब्द लिवलाए से भगत से तत ज्ञानी जिन कहु गुमनाए एहा भगत सच्चे स्यों।

आहे साहे सदा संभालिए आपे बगसे करे रजाए सेई नाचै जोत भावै जे गुरमुख शब्द विचारी कहो नानक से सहज सुख पावे।

तेदी तू मन लह सो जन साबास तो तेरा चोज वर्तदा दुख सुख तुझ पास। सलोक महला तीजा गुरमुख सच्चे पाम दे दर सच्चे सच्यार साजन मन आनंद है गुर का शब्द विचार अंतर शब्द वसाया